ਅਜੀਤ ਸਿੰਘ ਜਾ मेहनत गाला पी प्यारा परदेस हलिया व्या परदेस लफ्ज बुधण से दिल मां तिखा तीर निकरी वेंदा आहिनि। देस ही जेका मिट्टी आहे जेका खुशबू आहे तीन आहे जेका किथे बि नाहे। तनवारा पी प्यारा दोस्त याद ईंदा आहिनि, मिट माइट याद ईंदा आहिनि, उन महिल असांजी दिल तंग थी वेंदी आहे। ऐं परदेस त तमामु वॾो ॾुखियो हूंदो आहे, परदेस वञणु ऐं घणो वक़्तु परे रहणु। पर साईं मुंहिंजा जेकॾहिं असां खां पंहिंजा महबूब असां खां जेकॾहिं पंहिंजा पीरी प्यारा महीना त परे रहियो, साल त परे रहियो, जेकॾहिं हफ़्ता हफ़्ता असां खां परे हूंदा आहिनि त बि असां जेको आहे सो थोरो परेशान हूंदा आहियूं।